इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोर तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिरेला भेट दिल्यास ती निश्चितपणे संस्मरणे राहील तुम्हाला. असा हा अजय जंजिरा 20 सिद्धी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी म्हणजेच 3 एप्रिल

६६ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश वरार या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्ल्याच्या बरोबरीने सांगरी सागरी महामार्गाने शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्वाची होती. हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्याची पाहणी झाली. इसवी सन 1614 मालवण जवळील

एप्रिल ते 24 एप्रिल 2016 या काळात सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले. महाराष्ट्र सरकार व मालवण येथील किल्ले

यांचे पुत्र संभाजी आगरे व तुळजी आगरे यांच्या ताब्यात हा किल्ला इसवी सन 1756 पर्यंत पेशवे व इंद्रज यांच्या संयुक्त सैन्य

महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळं आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या देवळांना स्वतंत्र असा इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशवाईंचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणचे गणेश मूर्तींना खास असे महत्व आहे. या 8 मंदिरास अष्टविनायक, अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्राच्या संपूर्ण भारतात. गणपती ही शुभकर्ता, हितकर्ता आणि रक्षणकर्ता अशी गणेश भक्तांची तीव्र भावना. गणेशांच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या, परंतु दगडावर उभे काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तीचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्व प्राप्त. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकांची. अष्टविनायकांची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहे. साधारणपणे 1 ते 2 दिवसात

रायगड जिल्ह्यात अहर आणि पाणी मंदिर आहे व अहमदनगर जिल्ह्यात अशी अष्टोमला जय गणपतीचे सिद्ध टेकवर अंजनगावचे रस्ते हे उभ्या सोंडेचे बाकीचे सगळे डाव्या सोंडेचे आहेत. या सर्व गणपतीची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. अष्टविनायकपैकी पहिला गणपती म्हणजे मोरगावचा गणपती. मोरगावचा मोरेश्वर हे अष्टविनायकाचा पहिला गणपती आहे. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्वाचे स्थान आहे. या गणपती श्री मयुरेश्वर श्री मोरगोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची प्रचंड प्रमाणात त्यामुळे जवळच कराही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केले. कधी दूर दूर या मंदिराच्या जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव घेरावरा बारामती पासून 35 किलोमीटर महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा भारवा हा मोरगाव पासून अगदी 14 किलोमीटर या तीनही ठिकाणापासून मोरगावला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार कोळी यांनी बांधले होते. अष्टविनायक मध्ये

दुसरे मंदिर म्हणजे थेऊर। अष्टविनायकपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे। चिंचवडचे सत्पुरुष श्री चिंतामणी महाराज देव यांनी सुमारे 40,000 खर्च करून गणपती मंदिर बांधले। चिंचवडकर श्री नारायण महाराज तथा श्री गर्दीकर महाराज यांच्या काळात या वैभवात भर घालण्यात आली। त्यानंतर सुमारे 100 वर्षांनी थोरले माधवराव पिशवे यांनी देवालयाचा 7.5 लाख घराचा घडवलेला भव्य असा सभा मंडळ श्री चरणी समर्पित केला व देवळाचा विस्तार वाढला। त्यानंतर हरिपंत फडके यांनी व इतर अनेक भक्तांनी या देवालयाची शोभा व भव्यता वाढवली। श्री मंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत। पेशवे घराणे मोठे गणेश भक्त। थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला। माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरला झाले। त्यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील या ठिकाणी आहे। श्री चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख व डाव्या सोंडीची आहे। मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे। श्री मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर मुख्य असून श्री चिंतामणीचा विग्रह पूर्वाभिमुख आहे। देवालयाच्या महादरवाजा उत्तरेकडे तोंड करून आहे। मुख्य मंदिराच्या बाहेर 3 बाजूंना 3 कोनाड्या 3 छोट्या मूर्ती आहेत। उत्तर दिशेला दक्षिणमुखी हनुमान स्थापित आहे। श्री चिंतामणीच्या पाठीशी पश्चिमेला असलेल्या गणेशांना लंबोदर गणेश अशी संज्ञा आहे। श्री मुद्रू पुराणात पश्चिम दिशेची देवता म्हणून श्री लंबोदराचे वर्णन आहे। तर उत्तर दिशेला उत्तरेश्वर नावाच्या गणेशाची स्थापना। मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाला जिमाका दुव्या आहेत। श्री चिमाजी अप्पा यांनी वसईच्या विजयाच्या वेळी पोर्तुगीजांकडून हस्तगत केलेली विशाल ग्रंथा श्री चिंतामणीच्या प्रांगणाचे विशेष आकर्षण आहे। ज्या स्थानी कपिल महर्षींनी श्री चिंतामणी त्यांचे चिंतामणी रत्न परत केले त्या स्थानी

एकमेव अष्टविनायक हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू असे स्थान आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. मंदिरात आत जाताना डाव्या बाजूला शंकर

些模特吧，实际上大概吧就吧，所以这些钱都是他生意的主要。本来搞的那主要是一个啥？समा मंडपाच्या पुढे महाद्वार आहे, त्यावर नगरखाना आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंड पासून 21 किलोमीटर अंतरावर, राशीन पासून 23 किलोमीटर अंतरावर.

0: वाचनही माहिती आहे. आपण अष्टविनायक विषयी माहिती
1: घेऊ.
0: आपण आता पाचवा गणपती अष्टविनायक मधल्या पाचव्या गणपती विषयीची माहिती घेऊ. ते आहे ओझर. अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर असे म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कोकणी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो. मंदिराच्या परिसरात धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान गेल्या

0: स्थळात हे मंदिर बांधले गेले.
1: ते
0: पुणे मुंबई राष्ट्रीय
1: रोज यही अष्टविनायक.

लाख समृद्धी लागते अशी धारणा आहे. त्या आठ मंदिरांचा असे समावेश आहे. मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीचात्मज, विघ्नेश्वर आणि महागणपती असे हे आठ गणपती आहेत. शास्त्रानुसार अष्टविनायक यात्रेची सुरुवात मोरगावच्या मयुरेश्वरापासून होते. त्यानंतर सिद्धटेक, पाली, बहड, ठेव, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव असा क्रम होतो. यात्रेची सांगता पुन्हा मोरगावला येऊन मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावरच पूर्ण होते असे मानले जाते. लेण्याद्रीचे मंदिर हे लेण्या

0: निभाना।
1: नमस्कार प्रेक्षकों, आचार्य 98 न्यूज रेडिओ मध्ये मी तेजस्वी आपण मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षकों, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेंटरमध्ये दोन छान तरुण व्यावसायिक मुली आलेल्या आहेत आणि माझ्या मैत्रिणी आहेत, त्याशिवाय माझ्यासोबत आहेत रश्मी

0: शिवलेली ज्ञान आहे.
1: अच्छा.
0: ज्ञान म्हणजे धागा.
1: धागा.
0: हा तर हे ह्याच्यामध्ये वेगवेगळे असतात. आता हे एक्सपेन्सिव्ह असतं, हे नॉर्मल असतं, जे
1: एकच आहे, त्यात मल्टिकल.
0: बरोबर. तर ते तसं व्हिडिओ मध्ये दाखवलं ना तो व्हायरल होतो.
1: हा

0: केलेलं आहे त्यांचं, तर सुंदर ह्या चेन्स आहेत म्हणजे ज्वेलरी म्हणजे आपण घालतो तर ती तू दाखव त्याविषयी सांग.
1: तर मोस्टली तसं असतं, जेंटीज लोकांना प्रोडक्ट हवे जर असतात ना ते वॉटर

600-500 ला विकते, बिकॉज ऑफकोर्स सगळ्यांना अफोर्डेबल व्हावं. जेंटी लोक आहेत म्हणजे कॉलेजेस आहेत.

आचार्य 90 FM स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही दोघी करताय दादाची मदत घेताय, तर मला वाटतं तुम्ही असं 5-6 माणसं ठेवून असा मस्त शॉप टाकून छान तुमचा सेटअप दादरमध्ये. नक्कीच तुमच्या आई बाबांना नाही खूप खूप आभार. आणि आमच्या सगळ्या श्रोत्याला तुम्हाला आमचा एपिसोड नक्कीच आवडेल, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या, इन्स्पिरेशन घ्या, आणि तुम्ही पण त्यांच्याकडनं

बऱ्याच रुपया शुद्ध चांदीचा असेल अशुद्ध धातू मिसळावे लागतात तेव्हाच तो खणकर्म असतो आणि व्यवहार असतात. म्हणजे म्हणजे ते विचार आहे.

वाई हे असत झाले याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सगळेच गोड लागे. त्यांचा एक शब्द राज्य मान्य. त्यांना कोणी विचारले भाजी कशी झाली ते उत्तर ठरले राज्य मान्य. जेवणाची कोणतीही

सोपानदे आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो. ब्रह्मवृंद योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अण्णाबरोबर

दुखांचा सुखांचा या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन. हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला गुंतो. संत कबीर म्हणाले आहे, झिणी झिणी झिणी झिणी चबरी काहे से भूमी.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळालेले आहे. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड

कर्नाटकापासून रायगडांचे स्वामी होते, याची आठवण करून देणारी

अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके 1602 रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती दिनांक 3 एप्रिल 1680 या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद खबर म्हणते ते दिवशी पृथ्वी कंप जाहला, अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्री शंभू महादेवी तळ्याचे उदक रक्तांबर झाले. पुढे शके 1602 रुद्र संवत्सर माघ शुक्ल 7 16 फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचे विधीपूर्वक राज्यारोहण झाले. इसवी सन 1684 च्या सप्टेंबर मध्ये औरंगजेबाने रायगडाच्या

फेब्रुवारी 1689 रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि 25 मार्च 1689 रोजी खानाने गडास वेढा घातला. दिनांक 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ 8 महिने वेढा चालू होता. पण दिनांक 3 नोव्हेंबर 1689 रोजी सूर्याजी पिसा या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला.

पण चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच अशी प्रसिद्ध खूप बडा बुरुज। बुरुजा शेजारी एक दरवाजा आहे, त्यास चित्त दरवाजा असे म्हणतात, पण हा दरवाजा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। नाना दरवाजा, या दरवाजेस नाणे दरवाजा असेही म्हणतात। नाना दरवाजा याचा अर्थ लहान दरवाजा। इसवी सन 1674 मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झनने याच दरवाजातून आला होता। या दरवाजास दोन कमानी आहेत। दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांसाठी दोन लहान खो

बाहेरील अंगात वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरलेल्या आहेत दरवाजा. दरवाजावर असणाऱ्या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याचा आत आणि

तिथे ठेवली आहे त्यास जंगे असे म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. गुरुजामधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांचा देवड्या दिसतात, तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्याही दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे फुलकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. पुढे गेला चोर दिंडी. महादरवाजापासून उजवीकडे टकमक

जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून पालखी किल्ल्यात प्रवेश करतो.

बाजारपेठेजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे। ते बाजारपेठ आजही हुबेहूब जसेच्या तसे आहे। शिरकाई देऊळ महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देव दिसते ते शिरकाईचे देव। शिरकाई ही गडावरील मुख्य देवता। शिरके 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते। याची आठवण देणारी गडस्वामिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे। लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधले। ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही, मूर्ती मात्र प्राचीन आहे। मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळ्यावर होते। तिथे मूळ देवळाचा सबुतरा अजूनही

उजव्या बाजूस सुंदर शिलालेख दिसतो. श्री गणपते नमः. प्रासादो जगदेश्वरी रस्य जगता मान नंददो नुदय्य श्रीमच्च पत्ते शिवसनुपते सिंहासने तिष्ठत शाखे शन्वबाण भूमि गणनादा नंद सवस्तरी गोती राजमुहूर्त मूर्ति महिते शुक्लेश सापेति तो वापी कुबड़ा गरजीरु चिर रम्यवनितिको स्तंभे कुंभगृहे नरेन्द्र सदनेर हृदय श्रीमद्राय गाऊ गिरो विराम विषये.

सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शकी 1596 मध्ये आनंद नाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, वेधशाळा, राजगुफे अशाची उभारणी केली आहे. ही चंद्र सूर्य असतोवर खुशाल महाराजांची समाधी. मंदिराचा पूर्व दरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तोच महाराजांची समाधी. समासात बखर म्हणते क्षत्रिय कुलावंतचे श्रीमन्न महाराज धीराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके 1602 चैत्र शुद्ध 15 1680 या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्यांनी बांधलेला जगदीश्वराचा जो प्रासाद आहे महाद्वाराच्या बाहेर दक्षिण भागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिऱ्याचे सुमारे हातीभर उंचीचे अष्टकोनी ज्योते बांधले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीचा खाली पोकळी आहे. महाराजांचे अवशिष्टांश रक्षामिश्र मृतिका रूपाने सापडतो. दहनभूमी पलीकडे भग्न इमारतीच्या अवशेषांची एक रांग आहे. ते हिंबदीचे निवासस्थान असावे.

तो भेट देणाऱ्याला जाणवते. गडावरती राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे, एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा 7 ते 8 खोल्या आहेत. राहण्यासाठी सोय विनाशुल्क आहे. गडावरी खाण्याची सोय आहे, पण स्वतःच्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन गडावर जाण्याची विविध वस्तूंची दुकाने आहेत. गडावर गंगासागर तलाव इत्यादी अनेक पाण्याचे तलाव आहेत. त्यात मुबलक गडावर जाणं

रायगड मार्गदर्शिका प्रकाशक शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे 1968 तो रायगड के हानेकर 1981 दुर्गराज रायगड गजानन आरते 1900

रायगड एक अभ्यास, वैभव रायगडाचे शिवपूर्वकालीन लेखक गोपाळ चांदोरकर, प्रकाशक प्रफुल्लता प्रकाशन 2004. रायगड एक अभ्यास, शोध शिवसमाधीचा, गोपाळ चांदोरकर 2000. रायगड किल्ल्याची जुनी माहिती, अंताजी लक्ष्मण जोशी 1885. रायगड किल्ल्याचे वर्णन, गोविंदराव बाबाजी जोशी 1885. रायगड जिल्ह्याचे दुर्ग वैभव, सचिन जोशी. रायगड दर्शन, प्रल्हाद नरहर देशपांडे 1981. रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकान, प्र के भणेकर. रायगड प्रदक्षिणा, गेणा परदेशी 1988. रायगड प्रदक्षिणा सोमनाथ समेळ 1984. रायगड यात्रा दर्शन माहिती, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे 1991. रायगड रम्य कथा, प्रसिद्ध विभाग महाराष्ट्र सरकार. रायगड वर्णन, केशव अ हर्डीकर 1906.

हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती अँकर आर जे ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय आपली जी तीर्थक्षेत्र आहे त्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण माहिती घेणार आहोत अयोध्या येथील राम मंदिराची. राम मंदिर हे अयोध्यातील राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे, जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान असे मानले जाते. मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधीवा पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. हिंदू धर्मातील धारणेनुसार श्रीराम हे श्री विष्णूच्या त्यांचे अवतार मानले जाते. प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, म्हणून क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून 15व्या शतकात मुघलांनी राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे 1850

100 पेक्षा जास्त मंदिराच्या मंदिर डिझाईनचा एक भाग आहे. सोमापूरच्या रहिवाशांनी 2020 मध्ये मूळ डिझाईन मध्ये काही बदलांसह राम मंदिरासाठी नवीन डिझाईन तयार केली. 235 फूट रुंद, 360 फूट लांब आणि 161 फूट उंच असते.

स्थगित करण्यात आले. बांधकामाच्या जागेचे जे सपाटीकरण आणि उत्करण करताना शिवलिंग, खांब आणि तुटलेल्या मूर्त्या सापडल्या. 25 मार्च 2020 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत प्रभू रामाची मूर्ती तात्पुरत्या ठिकाणाहून हलवण्यात आली. त्यांच्या बांधकामाच्या तयारीसाठी विश्व हिंदू परिषदेने विषय जो होता त्याच्यासाठी विजय महामंत्र जप विधी आयोजित केला होता, ज्यामध्ये लोक 6 एप्रिल 2020 रोजी विजय महामंत्र श्री राम जय राम जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमतील. हे मंदिराच्या बांधकामात अडथळ्यांवर विजय सुनिश्चित करण्यासाठी म्हटले होते. लार्सन अँड टुब्रोने मंदिराच्या डिझाईन आणि बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी होती. ते प्रकल्पाचे तंत्रज्ञ सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल जिओफिजियल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जसे की मुंबई, गुवाहाटी आणि मद्रास माती परीक्षण, कॉन्क्रीट आणि डिझाईन सारख्या क्षेत्रात मदत करणार होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मंदिराच्या खालून वाहणारा सरयूचा प्रवाह ओळखला असल्याने अहवालात समोर आले आहे की राजस्थानातून आणलेल्या 600,000 घनफूट वाळूचे दगड आणि बन्सी पर्वतीय दगडांनी हे बांधकाम पूर्ण केले. 5 ऑगस्ट 2020 रोजी पायाबंदी समारंभानंतर मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पुन्हा सुरू झाले. पायाबंदी समारंभाच्या आधी 3 दिवसीय वैदिक विधी आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी म्हणून 40 किलो चांदीची वीट ठेवली होती. 4 ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख देवतांना आमंत्रण देऊन रामरचना पूजा करण्यात आली होती. भूमिपूजनाच्या निमित्ताने भारतभरातील अनेक धार्मिक स्थळांची माती आणि पवित्र पाणी जसे की गंगा, सिंधू, यमुना, प्रयागराज येथील सरस्वती, ताल कावेरी येथील कावेरी नदी

आसाम मधील कामाख्या मंदिर आणि इतर अनेक नद्यांच्या त्रिवेणी संगम गोळा करण्यात आले. आगामी मंदिराला आशीर्वाद देण्यासाठी देशभरातील विविध हिंदू मंदिरे गुरुद्वारा आणि जैन मंदिरांमधूनही माती पाठवण्यात आली. यापैकी बरीच शारदा पीठे पाकिस्तानात आहेत. चार धाम या चार तीर्थक्षेत्रांमधून माती पाठवण्यात आली. युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि कॅरिबियन बेटांमधील मंदिरांनी या प्रसंगाच्या स्मरणार्थ आभासी सेवा आयोजित केल्या. प्रभू रामांची प्रतिमा प्रतिष्ठित करण्यासाठी योजनाही आखल्या. हनुमानगढीच्या 7 किलोमीटर परिघातील सर्व 7000 मंदिरांनी दिवे लावून उत्साहात सहभागी होण्यास सांगण्यात आले. प्रभू राम यांनी आपले पूर्वज मानणारे आयुध्य

आपल्या भाषणाची सुरुवात जय सियाराम ने केली आणि त्यांनी उपस्थितांना जय सियारामचा जयघोष करण्याचे आवाहन केले. ते म्हणतात की जय सियारामची हा एक हार केवळ प्रभू रामांच्या शहरातच नाही तर जगभरात गुंजत आहे आणि राम मंदिर आपल्या परंपरेच्या आधुनिक प्रतीक बनले आहे. ज्यांनी राम मंदिरासाठी बलिदान केले त्यांना नरेंद्र मोदींनी खूप आदर दिला. मोहन भागवत यांनी मंदिर उभारण्याची चळवळ दिलेल्या योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचेही आभार मानले. मोदींना पारिजातचे मूर्तीही लावली. 29 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीची मतदान प्रक्रियेनुसार करण्यात आली. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनीही रामाची मूर्ती तयार केली. 22 जानेवारी 2024 रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी

आठवडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. 22 जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानीय पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. राम सेवक सहभागी सुद्धा झाले असेही माझे रामाचे म्हणणे.

द्वारिका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी जरासंधाने कालय वनाच्या मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला. 18 वेळी जरासंध आणि कालबयाने मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण

0: रांगणीच्या शापामुळे कृष्ण जाणून होता की एके दिवशी यादवांच्या
1: कुलनाशाबरोबरच
0: द्वारकेचाही नाश होईल. यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर
1: द्वारका
0: समुद्रात बुडाली. आजही 2019 साली जेव्हा बेट द्वारका नावाचे एक वेगळे शहर होते, कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला, पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले.
1: येथे
0: त्याने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली, पांडवांना समर्थन दिले आणि दुर्योधनास द्वारका ही राजधानी बनली. अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान
2: कृष्णाचा.
0: आजही त्या शहराचे अवशेष येथे
2: आहेत.
0: तलाव आहे,
2: जरा हात बढा दे.
0: तलाव आहे ज्याला निष्पाप

0: असे 60 खांब आहेत. रणछोडजी नंतर येथे परिक्रमा केली जाते. त्यांच्या भिंतीही तुटलेली आहे. दक्षिणेकडे बाजूला दोन मंदिर आहेत. दुर्वासाजी पैकी एक आणि त्रिविक्रम विंच्या दुसऱ्या मंदिराला टिकमजी म्हणतात. त्यांचे मंदिरही सजलेले आहेत. मूर्ती अतिशय चित्त करावे
1: शिवाचा.

एक शारदा मठ आहे. परंपरेने आजही शंकराचार्य मठाचे राज्य करते आहे. भारतात सनातन धर्माचे शंकराचार्यांचा आदर करतात. रणछोडजींच्या मंदिरापासून द्वारका शहराची परिक्रमा सुरू. प्रथम थेट गोमतीच्या किनाऱ्यावर जा. गोमतीच्या 9 घाटांवर बरीच मंदिर आहे. सवलियांचे महाप्रभूजींचे बैठक. पुढे वासुदेव येथे गोमती समुद्राला भेटते. या संगमावर संगम नारायणजींचे मोठे मंदिर आहे. संगम घाटाच्या उत्तरेस समुद्राच्या वरच्या बाजूला एक घाट आहे, त्याला चक्रतीर्थ असे म्हणतात. या जवळच्या रत्नेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे सिद्धनाथ महादेवजी आहे. पुढे एक कुंड आहे ज्याला ज्ञान कुंड असे. त्याच्या पुढे जुनीराम बारी आहे. तेथे

Pilipinas gawas si Carlos Quintanilla. Nagkalaban si Pangulang Tambasya. Carlos Quintanilla po ni Isuya Narayan si Manila. Tiyan po ni Barca Shaharacha Pulir Kili Darwaja. Ya Daraja Bahe, Jay Ani Vijay Chi Murti Ahe. Jay Ani Vijay Kevai Kuntat. Devacha Mahala Chalashaka. Yethi Suda Ki Barca Shadara Shuru Kira. Inchi Kalji Nisakte. इथून पुन्हा प्रवासी निष्पाप तलावावर पोहोचतात आणि या रस्त्याची उजवी पाहून रणछोडीच्या मंदिरात पोहोचतात. इथे कठोर परिश्रम संपतात. यापासून 20 महिन्याच्या पुढे अखाती देशातील एक लहान मुलगा त्यावर गेट द्वारा

येथील आसपासची जमीन पिवळी आहे. तलावाच्या आतून फक्त रंगीत माती येते. ते या मातीला गोपीचंद्र असे म्हणतात. येथे बरेच मूळ आहेत. गोपी तलावाच्या तीन मैलाच्या आपली नागेश्वर नावाचे शिव आणि पार्वतीचे छोटेसे मंदिर आहे. प्रवासी देखील या ठिकाणी भेट देतात आणि असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या कुटुंबातील सदस्यासह बेट द्वारका नावाच्या बेटावर जात असत. त्याची लांबी 7 मैलाची आहे. तो खडकाळ आहे. तेथे बरीच चांगली आणि मोठी मंदिर आहे. तेथे बरेच तलाव आहे. बरीच स्टॉल्स आहे. धर्मशाळा आहे आणि सगळं मंदिरे आणि समुद्रावर फिरणे खूप चांगले आहे. बेट द्वारका ही अशी जागा

भगवान श्रीकृष्ण व त्यांची मूर्ती आणि चार राण्यांच्या सिंहासनावर चांदीच्या आहेत. मूर्तीची सजावट खूप मोलाची आहे. हिरे, मोती आणि सोन्याचे दागिने त्यांनी परिधान केलेले आहेत. खरोखरच्या जरीच्या कापडाने सजवलेले आहेत. द्वारका बेटावरील भगवान द्वारकाधीशांच्या मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर 84 धुणा नावाचे एक प्राचीन आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र श्री महंकर यांच्या उदासीन पंथाचे सुप्रसिद्ध संत आणि प्रख्यात ऐतिहासिक निर्वाण थडा तीर्थ श्री पंचायती आखाड्याचे यांनी ब्रह्माच्या रचनेचे उल्लंघन आणि त्यांचे अनुयायी म्हणून 8 संत कुमार आणि उदासीन संतांचे

हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात, पाहत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM च्या माध्यमातून आपण नेहमीच वेगळ्या वेगळ्या मुलाखती अनेक दिग्गज मान्यवर यांना भेटत असतो, त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांच्या मार्फत विविध विषय जे आहेत ते अनेक लोकांपर्यंत पोहोचवत असतो. आजचा आपला विषय हा तसाच खास आहे. असं म्हणतात या समाजामध्ये आल्यानंतर आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ही भावना मनामध्ये ठेवून लोक आश्रम संस्था जी आहे जी गेली अनेक वर्ष ठाण्यामध्ये कार्यरत आहे आणि आज खरं तर लोकाश्रम ही केवळ संस्था नाही तर समाजासाठी कार्य करणारी सुरू केलेली एक चळवळ आहे आणि या चळवळीचं नेतृत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते अर्थात डॉक्टर अभिषेक राणे सर आज आपल्यासोबत जोडलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. बऱ्याच वेळेला लोकाश्रम हे नाव आमच्या कानावरती आलेलं आहे. आम्ही अनेक विविध कामं पाहिलेली आहेत, ऐकून आहोत. खरं तर असं म्हणतात की हल्ली आपल्या बाजूच्या घरात काय चाललंय हेही बघायला आपल्याला वेळ नसतो, पण लोकाश्रमच्या माध्यमातून तुम्ही अनेक विविध कामं जी आहेत लोकांच्या हिताची, लोकांच्या उपयोगासाठीची कामं करत आलेला आहात आणि या संस्थेचं उद्दिष्ट आणि प्रेरणा हा केवळ समाजाच्या हिताचा आहे आणि हा विचार आणि ही प्रेरणा घेऊन तुम्ही पुढे चाललायत, अनेकांना सोबत घेऊन पुढे चाललेला आहात. खरं तर तुमचं पुन्हा एकदा मी आचार्य 90 FM वरती स्वागत करेन आणि आजच्या या मुलाखतीला सुरुवात करूयात. मुलाखत म्हणणार नाही, मला बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, बरेच विषय जाणून घ्यायचे आहेत तुमच्याकडून. तर हे नेतृत्व सांभाळत आहे तुम्ही, हे नेतृत्व सांभाळत असताना जेव्हा ही जबाबदारी स्वीकारली काय वाटलं, काय सांगायचं?

0: काही ओव्हरनाईट नव्हतं की त्याला ट्रिप करायचं असं जमतं. आणि मी नेहमी सतत म्हणत असतो माझ्या बऱ्याचशा इंटरव्ह्यूमध्ये की समाजकार्य काही प्लॅन करून करता येईल.
1: बरोबर,
0: ते इनबिल्ट असतं तुमच्यामध्ये की आज आपण रात्री झोपलो आणि म्हणालो मी सकाळी उठून समाजकार्याला लागतो, असं काही नाही. त्यामुळे तुम्हाला मनापासून आलेली जी काही भावना आहे लोकांप्रतीची, एक मदतीचा हात, त्यामागे ती संकल्पना होती आणि असं करता करता लोकाश्रमची स्थापना झाली.
1: सर, खरं तर 2021 पासून हा तुमचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास सुरू करताना अर्थात आपल्याला लोकांच्या हिताचा विचार करायचा आहे हा हे तर तुमच्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होतच, पण जेव्हा हा प्रवास सुरू झाला, हा प्रवास सुरू झाल्यानंतर आजवर तुम्हाला अनेक लोक येऊन भेटली असतील, अनेक लोक तुमच्यासोबत जोडली गेली असतील, या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि जेव्हा सुरुवात होते, आणि असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात व्हावी लागते, जसं एखादं छोटंसं बीज रोवलं की त्याचं कुठेतरी रोपट्यामध्ये मोठ्या नंतर त्याला पालवी फुटते आणि त्याचा विस्तार वाढत जातो, तसंच आपल्या संस्थेचंही आहे. सुरुवात कशी होती आणि सुरुवातीचा काळ कसा होता?
0: कोविडमध्ये या गोष्टीची सुरुवात झाली.

दुरुस्त आमच्याकडे आले आणि परिस्थिती अशी होती की पेशंट ऍडमिट करणं अँब्युलन्स नाही, तर त्यांनी धाव घेतली. स्थानिक काही लोकप्रतिनिधी असतात किंवा असे काही कार्यकर्ते असतात सामाजिक की बाबा मला ऍम्ब्युलन्सची गरज आहे. त्यावेळेला त्या दुरुस्त

0: ते दॅट रिअली शूक मी ऑफ. म्हणजे त्यांनी पूर्ण टेबल टर्न केलं आणि मग ही सुरुवात झाली आणि मग आपण ठरवलं त्या लोकांसाठी.
1: खर तर असं म्हणतात की आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि कधी कधी काही प्रसंग असतात ना आपल्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारे ते प्रसंग असतात. मला असं वाटतंय ह्या प्रसंगातून तुम्ही प्रत्येक वेळेला असं होतं ना की एखाद्या काहीतरी वाईट गोष्ट घटना घडते आणि आपण तितक्यापुरती हळहळ व्यक्त करतो, वाईट वाटतं, पण मला वाईट वाटलं पण मी त्याच्यातून पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे हा विचार कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तुमच्या मनामध्ये असेल आणि होता. सर, लोकाश्रम म्हटलं की लोकाश्रम संस्थेची ओळख आणि त्याचे जे महत्वाचे मुद्दे आहेत की सेवा, संस्कृती आणि समाजकारण, तर या तीन पॉइंट वरती तुम्ही कसं काम करता?
2: गोरे रंगी धरती का गोटे रंग है लहरिया.
3: HIV कॅन्सर टीबी पेशंट साठी आपण.

आश्रम याबद्दल आपण जाणून घेत आहोत. या संस्थेचा मूळ हेतू काय, उद्देश काय आहे, दृष्टिकोन कसा होता जेव्हा ही संस्था सुरू करण्यात आली, या गोष्टी आपण जाणून घेतल्या. आणि ब्रेक नंतर आपण आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून जी काही कामं झालेली आहेत त्याचाही आढावा घेणार आहोत. आणि इथून पुढे संस्थेचं विजन आणि मिशन काय आहे हेही जाणून घेणार आहोत. पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

श्रोते आणि प्रेक्षक हो, पुन्हा एकदा मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय, पाहताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते, आचार्य 90 FM च्या माध्यमातून ब्रेकपूर्वीच आपण ज्यांच्याशी संवाद साधत होतो, तर डॉक्टर अभिषेक राणे सर आज आपल्यासोबत जुटले गेलेले आहेत. आणि ब्रेक नंतरच्या या ज्या गप्पा आहेत, हा जो संवाद आहे हा आपण असा सुरू ठेवणार. योगाश्रम या संस्थेविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेतात. प्रत्येकामध्ये नेतृत्व करण्याची एक क्वालिटी मला असं वाटतं की सगळ्यांकडे ते देव देत नाही, पण ज्यांना ज्यांच्या कृपेमुळे किंवा ज्यांचा एक आपण म्हणूया की बाय गॉड गिफ्टेड ती जर एखाद्यामध्ये दिलेली असेल तर

100%. दॅट्स ट्रू, अगदी खरं. सर, तुम्ही MBBS ही पदवी घेतलेली आहे, MD त्याचबरोबर गायनोकोलॉजिस्ट म्हणून तुमचं हे शिक्षण झालेलं आहे. तर माझ्या प्रोफेशनचा मी म्हणेन की एखाद्या एक समाजसेवक म्हणून काम करणं ही पॅशन असू शकतं. तर या प्रोफेशनचा तुम्ही पॅशन मध्ये कसा उपयोग करून घेतलात? कारण आताच तुम्ही सांगितलं की तुम्ही मेडिकल दृष्ट्या जास्त तुमचा प्रभाव होता की मेडिकल थ्रू आपण वैद्यकीय सेवा जी आहे ती पुरवायची. तर या प्रोफेशनचा तुम्हाला या पॅशनला कसा

पुण्यातून त्यांच्या प्रवासाची सुरुवात करतो. आय कॅन प्राऊडली से की 0 to 0 हा प्रवास ज्याने बघितलेला आहे, त्या माणूस तो माणूस आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या, कितीही खाचखळी गेली तरी तो हारून जाऊ शकत नाही. तो ती हार पत्कारून, जरी हार आली तरी ते अपयश आलं तरी ते पत्कारून तो यशाच्या वाटेवरती पुढे चालत राहतो. अजून खूप छान वाक्य आहेत, नक्कीच 100%. सर मला जेन्युइनली एक प्रश्न विचारायचा आहे की आज समाजामध्ये काम करत असताना, विशेष करून ज्या वेळेला समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या

अशा वेळेला आपल्या ठाण्यातून तुम्ही अशा लोकांसाठी जी एक सोय केली होती आणि मला असं वाटतं 100% सगळे चाकरमणी हे तिथले आपल्या ठाण्याचे तरी चाकरमणी हे बरेच खुश होते. तर असेच तुम्ही वेगळे वेगळे उपक्रम की आत्ता ही परिस्थिती आहे ना, मग या परिस्थितीला अनुसरून हा उपक्रम असला पाहिजे, हा जो एक तुमचा कॉन्सेप्ट आहे.

नोकरी सोडायला. त्यामुळे मग असा विचार आला की का नाही, मग अशी ती सुरुवात केली. आणि मग चाकर पाहण्यासाठी पहिलाच वर्ष आपण 18 लक्झरी बसेस सोडल्या होत्या. प्रतिसाद इतका होता की ठाण्यात

बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे महिला सशक्तीकरण. आज केवळ महिलांसाठी एक छोटे मोठे हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले किंवा त्यांच्यासाठी काहीतरी सांग

आपण म्हणूया की एखादी गोष्ट जाणवेल की हा की आम्हाला इथे फक्त जे आजूबाजूला लोक राहतात जो परिसर आहे त्या लोकांच्या हितासाठी आम्ही कसे उपयोगी पडू, त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं आपल्या संस्थेचं काम सुरू आहे. अजून काही गोष्टी आहेत त्याविषयी आपण बोलणार आहोत, पण वेळ झालेली आहे तुर्तास एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM मध्ये छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांचा आणि या मुलाखतीचा आस्वाद घेत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM. युअर ओन रेडिओ.

हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगळ्या मुलाखती आणि वेगळ्या गप्पा आणि वेगळे विषय हे लोकांपर्यंत अनेकांपर्यंत पोहोचवत असतो. आपला आजचा वेगळा विषयही आहे आणि आपल्याकडे आलेली व्यक्ती खास आहे. आज आपण डॉक्टर अभिषेक राणे सर यांच्यासोबत हा दिलखुलास संवाद साधत आहोत आणि त्यांच्या

0: मोठं हॉस्पिटल करायचं आपलं विजन आहे, जेणेकरून लोकांना जे काही मेडिकल फॅसिलिटीज लागणार आहे ते आपण चांगल्या दर्जाच्या त्यांना त्या ठिकाणी देऊ शकू. एज्युकेशन, करिअर गायडन्स, जे काही मार्गदर्शन काय करावं, आपण आधुनिक युगात बघतोय की आपल्याला जे इंस्टाग्राम नॉलेज फॉल्स कमिटमेंट, आपण त्यांना योग्य मार्गदर्शन त्यांच्याबद्दल मार्गदर्शन, जेन झी जनरेशन आहे आपल्या काळात चालू
1: बरोबर आहे.

0: सर, खरं तर आता उत्तरार्धाकडे येतानाच नुकताच एक मुद्दा मला असं वाटतं त्याविषयी भाष्य झालंच पाहिजे. तरुणाई, आजची तरुण पिढी, खरं तर आपण 90s आहोत सगळे, आणि 90s आताची जी जनरेशन आहे म्हणजे आफ्टर 2000 काही जनरेशन आहे, त्यांच्यामध्ये हे विचार जर रुजवायचे असतील तर तुमचा याबद्दल काय थॉट आहे, तुमचा काय विचार आहे, जर त्यांच्यापर्यंत हे समाजसेवेची भावना जर रुजवायची असेल तर कसं असलं पाहिजे? फॉर शुअर.
1: तुम्ही ग्रास्प नाही करू शकत, ग्रास्प करून तुम्ही एक सर्टन लेवल पर्यंत जाल, पण बियॉन्ड बाउंड्री नाही जाणार तुम्ही. त्यासाठी तुम्हाला ती आवडही पाहिजे, आणि आवड असेल तर त्याचं तुम्ही मला प्रोफेशन तर पॅशन मध्ये कन्व्हर्जन व्हायला वेळ
0: लागेल. एक्झॅक्टली. सर, आज तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून. आय नो की किती ह्या कामाचा, मी म्हणेन की कामाचा व्याप खूप मोठा आहे, आणि त्यातून असून वेळ काढलात आणि आज स्टुडिओला आलात, आणि त्यातही आपल्या संस्थेविषयी, मुळात लोक आश्रम ज्याच्यामध्येच जे नाव ऐकताच एक मायेची ऊब आणि एक म्हणतात ना एक मायेचा ओलावा जो आहे तो जाणवतो, तर असं हे मला असं वाटतं ज्याचं कोणी नाही त्यांच्यासाठी लोकाश्रम आहे एक हक्काचं ठिकाण, हक्काचं मी म्हणेन की मायर घर म्हणूया, तर अशी ही जागा जी तुम्ही निर्माण केली, जी तुम्ही सुरू केली आणि आज अनेकांचा आधार बनला, तर तुम्ही जे उचललेलं पाऊल आहे त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा, आणि इथून पुढे तुमचं आपल्या संस्थेचं काम हे असं सुरळीत सुरू राहावं अशी इच्छा मी बापाकडे व्यक्त करते, आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देते. पण तुम्हाला जाता जाता विनंती असेल की आज जे आपल्याला तमाम अनेक लिस्नर्स आहेत, आपले श्रोता वर्ग आहेत, जे ऐकतायत, जे आपल्याला युट्यूबवर पाहत आहेत, त्यांना जाता जाता तुम्ही काय एक जर मेसेज द्यायचा

0: 사랑 없다는 만한 것은 무엇인지 지금까지 제가 뺏기만 하게 되면 나에게 뺏기만 하게 되면 나에게 뺏기만 하게 되면
1: क्या बात है अतिशय पॉझिटिव्ह. मला असं वाटतंय जेव्हा खूप थकलेलं असेल आणि मला वाटतं सरांनी जसे आता काही वर्ड्स जे अगदी मोलाचे आहेत जे आपण ऐकले तर आपण कुठेतरी तिथून पुन्हा एक पॉझिटिव्ह होऊ शकतो. माझंच असं झालेलं की दिवसभर हेक्टिक शेड्यूलमुळे आता मला मुलाखत घ्यायचे, पण आज मुलाखतीमध्ये आज जेन्युइन जे काही वाटतं ते मी बोलते. आज मुलाखतीमध्ये या गप्पा सुरू असताना, हा संवाद सुरू असताना जेव्हा इतके पॉझिटिव्ह विचार समोरून आले तेव्हाच ती एनर्जी अजून वाढलेली आहे. तर मला असं वाटतंय अशा नेतृत्वाची आपल्याला खूप गरज आहे आणि

क्या बात है. आणि मुळात जेव्हा आपण असं काहीतरी काम करतो ना तेव्हा मिळणारं जे समाधान असतं आपण त्याला मानसिक समाधान म्हणूया, त्यामुळे जे सॅटिस्फॅक्शन लेवल असे ना दॅट हा आत्मिक सुख, त्याच्या पुढे सगळे प्रॉब्लेम आणि सगळं विसरायला होतं. त्यामुळे जाता जाता सरांनी अतिशय मोलाचा संदेश इथे दिलेला आहे. पुन्हा एकदा सर तुमचे खूप खूप आभार आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. श्रोत्या हो, आपली आजची विशेष मुलाखत, आजचा हा विशेष संवाद तुम्हाला कसा वाटला या प्रतिक्रिया नक्की कळवा. आज आपल्यासोबत डॉक्टर अभिषेक राणे सर जोडले गेले होते. केवळ मुलाखत ही त्यांच्या संस्थेविषयी माहिती करून घेणं हा भाग नव्हता, तर आज अनेक लोक, आजची तरुणाई, आजची तरुण पिढी, मुलं असतील मुली असतील, त्यांच्या सगळ्यांसाठी एक खूप संदेश, चांगला संदेश देणारी आजची मुलाखत होती. आणि त्याचबरोबर ज्या महिला आहेत किंवा अनेक वृद्ध असतील, अनेक लोक आहेत ज्यांच्यासाठी सरांचे काम कसं राहिलेलं आहे याचा एक आढावा आपण घेतलेला आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया नक्की कळवा. आचार्य 98.FM सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नक्की फॉलो करा आणि अशाच अपडेट्ससाठी आणि अशाच नवीन सुंदर सुंदर मुलाखतींसाठी, गप्पांसाठी स्टे ट्यून्ड आणि ऐकत राहा.

आपले सर मला नेहमी विचारतात की तुला शिक्षक का व्हायचे. तर सर, एक सुशिक्षित व्यक्ती एक कुटुंब घडवतो, पण एक शिक्षक अनेक पिढ्या घडवतो. म्हणून मला शिक्षक व्हायचे.

1900 ते अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर झाले. आणि आता पण त्यांची मराठीतनं पुस्तकं येत आहेत आणि त्यांच्या विषयात तर खूपच त्यांचं जगभर तिथे नाव आहे. तर आम्ही जेव्हा वाढत मोठे होत होतो तेव्हा हे विनर टेबल पाहून

असं लक्षात आलं की आपण घरात शिकवतोय सगळ्यांना आणि ही मुलं पास होत आहेत, पण ही वाटतं आपण काहीच होत नाही.

0: आपण जी युनियन म्हणतो त्यांनी वर्कर्सची अशा वेगवेगळ्या कंपन्यांची ही एक असोसिएशन आहे मर्चंट चेंबर आणि ती रिजनल लेवलला चालते. आणि त्या तिथे कसं होतं की जेंट्स जे सगळे होते म्हणजे पुरुष जे होते त्यांच्या मिटिंग्स चालायच्या कायम की सरकार बरोबर काही नेगोसिएशन असतील किंवा एक वेगवेगळ्या सेक्टरचा म्हणजे टेक्सटाईल म्हणा किंवा वेगवेगळे जे सेक्टर होते तिथे त्या मेंबरशिपमध्ये त्या लोकांचे तर ते कोणी मशिनरी असणारे असेल कोणी काय स्कूटर बनवणारे असतील कोणी
1: दुकानात असेल
0: तसे नवरे हे सगळे त्या इंडियन मर्चंट चेंबरला दिवसभर काय करतात आपण पण तिथे जाऊ. सेल्फ डॉक्टरी ताई मला म्हणाले की तू असं कर सगळ्यांना आपण एकत्र करूया एक मेंबरशिप आपण एक चालू करूया प्रोफेशनल कोर्सेस असं आपण एक सुमार वर्ष एक लेडीज त्याच्यातनं त्या स्त्रियांना म्हणजे त्या पुढे जातील एक तर त्यांना काय करायचं असेल स्वतःचं मजबूत करायचं असेल आणि कसं करता येईल असं काय ते करत करत आम्ही म्हणजे काहीतरी पंचायत मेंबर
2: होते
0: नंतर वाढता वाढता त्या 1500 गेले विषय इव्हेंट झाले म्हणजे आम्ही सगळ्या प्रकारची माणसं बोलवायची म्हणजे एम एफ हुसेन म्हणजे आर्टिस्ट म्हणा कुठल्याही क्षेत्रातील म्हणजे अगदी महत्वाचे आर के लक्ष्मी म्हणून गेलेले कोण तू म्हणशील अमिताभ बच्चन गेलेले सगळे माधुरी दीक्षित जे म्हणशील ते सगळे सेलिब्रिटी वेगळ्या क्रिकेटर होऊन गेले

0: तू असा सर्वे करायचा, सगळ्या स्त्रियांना उद्योजक जे आहेत त्यांच्या नंतर वेगवेगळ्या चेंबर ऑफ कॉमर्सने जायचं, म्हणजे मेन शहर आपली जी आहेत ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, म्हणजे दिल्ली चेन्नई कलकत्ता अशा सगळ्या ठिकाणी जाऊन तू बघायचं की
1: सारे गामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर इस तोहफे में है 5000 सुनहरे गाने और कुछ यादें।
0: तो मला तो का एक्साइटिंग मतलब प्रोजेक्ट का मला आनंद झाला की अभी कुछ तो वही पण असं होतं $1

गालावर खळी डोळ्यात धुंदी उठवर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाह तुम्ही एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मा

एक बाई असते स्वयंपाक करणारी दुसऱ्याकडे, तुम्हाला एक ड्रायव्हर अँड कुक आणि सगळं तुम्ही ठेवू शकता वगैरे असं. तर तेव्हा असं जाणवलं की आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला सगळं घरातली मदत पण मिळते. आपण इतके 15 दिवस जरी गेलो बाहेर गावी तरी आपलं घर नीट व्यवस्था चालतं, मुलांना

इंडिया का 70th award आहे, एवढं कंटिन्यू बोलताय आणि एवढं आणि केलं आहे.

क्राइस्ट शिकवण शिकवण खूप मिळाली. ज्ञानेश्वरी बरोबर ख्राईस्टची शिकवण, भगवद्गीते शिकवण, त्यामुळे मी मला असं वाटतं की स्पिरिच्युअल जो आपला एक असतो म्हणजे आध्यात्मिक बेस असतो, त्यामुळे आपण ग्राउंडेड राहतो की आपल्याला कळतं की आपलं पण एक शेल्फ लाईफ आहे.

त्यांच्या मीटिंग्स होतात तेव्हा सह्या करायच्या, अजेंडा ठरवायचे, आणि अगदी सोपं.

बाक नाही काही नाही, तर अशा ठिकाणी पण आम्ही मदत करून तिथे सीएसआर आम्ही केलं. करता करता लिंक्डइन वर माझी प्रोफाईल टाटाकडून ते मला म्हणाले की मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही, मला ते सीव्ही दिला तो आत्ता दिलाय 10 मिनिटांपूर्वी, तर ते वाचत बसण्यापेक्षा तुम्हीच मला सांगा काय काय. 2-3 मिनिटं 20 मिनिटं बोलले की मी अशी ते म्हणाले हा बस बस बस आता काही मला आठवण नाही.

0: आपल्याकडे रेव्हेन्यू स्ट्रीम चालू असते तर आपलं घर नीट चालतं, आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो आणि आपण खर्च करू शकतो. तुम्हाला हवं तर तुम्ही डोनेट करा. तुम्हाला वाटलं की आपल्याकडे जास्त पैसे आहेत आणि आपण काहीतरी समाजकार्य करू शकतो, बाहेर पैसे देऊ शकतो, तर तुम्ही करा. पण तुम्ही काम थांबवू नका, काम करत राहा. तर असं आहे की वय हे लोकांना काउंट करू देत आपलं. आपण किती वयाच्या लोकांना काउंट करू देत, पण आपण आपलं काम करत राहायचं आणि आपण जितक्या कुठल्या फील्ड मध्ये आपल्याला काम करत ते करत राहायचं. असं एक
1: म्हणजे

0: नमस्कार, आपण ऐकताय आचार्य 90 FM. तुमच्या सोबत आहे मी आरजे गोडबोले यांच्या मनात आपण लक्षात कशा ठेवतो,
1: जो कोई तो फिर जाए न रब्बा.
0: प्रक्रिये
1: तीन गोष्टी महत्वाच्या
0: असतात.
1: पहिले
0: आणि ती पुन्हा वापरण्याची गरज निर्माण झाली की बाहेर आणणं.

0: बंदे हंसते अल्लाह के बंदे, अल्लाह के बंदे हंसते जो भी हो कल फिर आएगा।
1: सही होतं की जेव्हा परीक्षा असते तेव्हा मात्र आपल्याला बरीच उत्तरं आठवून सुद्धा आठवत नाही, मग आपण काहीतरी क्लुप्त्या लढवतो, मग त्याचा पहिला शब्द किंवा एखादी आपण हिंट बनवतो तयार करतो आणि त्यावरून मग ते उत्तर
2: लागतं।
3: ये विराट कोहली दुनिया का नंबर वन बॅट्समॅन, तुम इनके जैसे कभी नहीं बन सकते, वैसे भी तुम्हारे माँ बाप गरीब है, अपनी पढाई पे ध्यान दो।
1: त्याची आपण उजळणी करत नाही आणि म्हणूनच ते आपल्या स्मरणातून निघून जातं आणि नकळतपणे आपण ते विसरून जातो। आपण शॉर्ट टर्म मेमरी विषयी बोललो, यानंतर लॉंग टर्म

ऑरेंज हे उत्तर येईल. पुन्हा एकदा सगळ्या आंबट पदार्थांची यादी करा तर पुन्हा एकदा ऑरेंज हे उत्तर येईल. सगळ्या मोबाईल

सगळं होऊन त्याच्या लक्षात येतं की हे मांजरीप्रमाणेच आहे, म्हणजे ही हे मांजर आहे हे त्याला लगेच कळतं. आणि त्याचा आवाज म्याव ही गोष्ट सुद्धा याला कारणीभूत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपला जो मेंदू आहे त्याच्या डेटाबेसमध्ये इतके कोट्यावधी शब्द, प्रतिमा, वास, गंध, रंग हे स्फोट किरण असतात आणि त्याची पटापट आपण म्हणतो ना की ते सर्च केलं जातं. आणि सर्च करण्याचं स्पीड किती असेल, कारण प्रश्न विचारल्यानंतर

कृतीमध्ये एकाच ठिकाणी साठवलेले असतात असं आपल्याला वाटेल, पण तसं नाही. ही माहिती जी आहे ती खूपच विखरून ठेवलेली असते. म्हणजे थोडक्यात काय तर